0: के ये संतरा अतः मुझे क्या सी देशी पिक ले आत्मा तब जरा आप जल हो गया हूँ आप हम ना का
1: आप लेंगे
0: आप नहीं
1: आप जरूर लेंगे
0: ना ना बाप जल आ मात्र
1: अरे
0: ये आप जरा अर्मनी ओढ़नी मगा माम करना का
1: अरे काले फसल उन्हें जाते रे
0: मगा एडी मुन पौता पौता अतः काले
1: जिद्दी
0: काले
1: मगा तो चर ले रहे चार्ली
0: कौन सिकर
1: वही
0: वो तो दाई जिने तो कौन नहीं हाँ
1: तो चार्ली
0: हाँ
1: अरे तो फेलिक्स
0: हाँ
1: अरे तो पिरेंकी
0: हाँ
1: ये सगला मंगा बुद्धू
0: हाँ
1: गद्दा
0: हाँ
1: बेरो
0: हाँ
1: साढे साथ
0: हाँ
1: अंडे
0: हाँ
1: पिरकी
0: हाँ
1: दुर्सु
0: हाँ
1: अच्छे मर नका दल लाभ है ताते
0: तांतो ये पूरा नहीं जरा एक दोन तीन समा
1: अरे हाँ तू
0: ना ना ना तू शार अता काले अता काले
1: अरे तंचे उट्टो का मैं तंचे उट्टे मेला जेता रे अबे शनो जाई देगी अरे
0: एटी
1: तू मुस्तु नहीं तानी पूरा जोक संगता ही ना
0: आता संगी ना
1: मगा एक कसे मुली ते विद्या शिकोन दे तंचे उट्टो को अबे शनो जाई दे शनो
0: ये शानो जरा रोड निशान जाए ना का आता आता फ्रैंकी चार्ली सिकेर फेलिस अनि अनि कौन
1: अरे तो
0: तंच मगा गोता अरे तू का एक संगता
1: किते
0: तू तंच लगी वो सोनू एक सवाल इस आर्शे
1: किते
0: आता आऊं तुझे लगी साता आता तू जाप दी मग मका एक बुर्गिया अमजर क्या बुर्गिया तो बाप पोई कौन
1: मका किते गोत
0: मारा गोतुत्ता तू ही तशे मुंता है ते ही तशे मुंता तुम अरे मुझा बुर्गिया सो बाप होई आओ
1: आता कर ले
0: आता तू ओसो नू तंग कहाँ पड़े ये सवाल कर आशान होगा
1: जाइत
0: जाइत मु
1: जा कर लेंगे मुझा बुर अरे बुढ़ा से है ना माँ का फोटो
0: ये संता समा संता
1: अरे मुझा बुर्गिया
0: सो बाप होई कौन सगळा विनपी नाईटात मर्याद काढून तो एक डॉल
2: हजार पटी रंगले त्याच्या ताका वाचणारे ती सुण्याची शिमची नळी आणि गल्ली नीट जात आहे
0: या बुद्धू का तंग कसे म्हणे आमच्या ग्रुपांचं बाहेर गाली
2: बाहेर घालचो नी त्याची गजल तो छोटी हा तू ये सांग तुका भुरगी घेतली रे
0: पण माका माका दोगा
2: तुझ्या बाबाक
0: मुझ्या बाबाक सोगा
2: तुझ्या बाबाच्या बाबाक
0: ता काबुरा ये रगले ना कात म्हणून ताणे पहिले तो ऑपरेशन केले
2: त्याच्या नंदन का मुर्गी ना नाने आपलो भी चवळ्याची हळायलो हळायलो ने कालिंग कालिंग अंडला
1: पेद्दा
2: बोंदू
1: अलाकी
2: आणि सर
1: आणि जाय ना आणि तुम्ही पेद्दा गद्दा हाव शनो दाता अरे आता अरे एक सवाल विचारता तुम्ही जाब दीचे जाब दी ना जाला तुम्ही गद्दा पेद्दा आओ शालो
2: आता ही सार रे
1: मुझा बुर्ग्यासो बापोय कोण
2: कोण अच्छा बुर्ग्यासो बापोय कोण म्हण आम्ही कचे जमचे
0: कोण
1: चलो लगे चलो लगे
2: कोण
0: कोण
1: येती सिकेर
3: ಹಲೋ, ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಕಿವಿಗೊಡಿ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಹಾಸ್ಯ ಕಲಾವಿದ ಅರವಿಂದ್ ಬೋಳಾರ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವು ಸಾರಂಗ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ವಾ? ಸಾರಂಗ್ ರೇಡಿಯೋ 107.8 FM.
4: हॅलो म्हणून कार्यक्रमा परत एक पडी स्वागत. आयच्या दिसा पोदा आम्ही एक कोणा कोंकणी पोदा आमची जावन आसा तुमी कोचना आनी ती पोदा सांगता दोन सोबीत सोबीत पोदा आज आयकली हे दुस वेल फेरबीम बसची आनी ताजे उपरांत मुकले कोंकणीकीर लॉरेन्स साल्डाना हाची एक दोन पोदां आमी आयकोव्या ह्या संदर्भार. आनी तेंचे व्हडली माय आनी नवें दोरा एक सोबीत पोद तांचे जावन म्हणजे तांच्या कोळेन थांबून आता तुमच्या खातीर प्रस्तुत करणार आसा. ऐकत रावा रेडिओ सारंग 107.8 FM ही जावन आसा रंगरंगाळ जिने.

ठळो मळो कार्यक्रम अग्रेच बोडी स्वागत मुगुचनो आयचा कार्यक्रम असो अनिमानो एक पंटो आम्ही अंगस सोलोंग असा आणि निमाने अंतराचे एक सुबित पौतम चे कतर मी प्रस्तुत करता मुझो तो जो मोग देखता देखता तो ओळ्या नी गोजालो ए पौदा मे एक व्या आणि हगस रो ठळो मळो अंगटो असो पैता आय कतर रेडिओ सारंग 107.8 FM ही जाऊन असा रंग रंगाळ जिनी

கணியச்சு நாம் வாதிராஜ மாஸ்டர் அணி காண்டே கணியகார் வள்ளி கோட்ரஸ் சதர் கர்த்தா ஜிதகுன் சர்வீஸ் 70 வருஷாந்தான் 2 ரூபாய்க்க கிலோ தாந்தோள் திவுச்சி சவை சொல்லு நயில்லான் அம்சோ தேஸ் ஆஜ் ஹே ஸ்தித்தேக் பவுலா ஆத்தா தந்தலக் 40 ரூபாய் போரோட் ஜல்லோ தாந்தூள் கிராக்கிங் தித்தஸ்தனா கொங்கனோ தோண்டார் ஹசோதக்கெய்த் அப்பளன் ஜனிவார் சர்க்கே கரித்த ஒட்லான் குண்குண்டலோ குக்கே ஹள்ளிந்த ஒர்பி விக்சோ பொர்ணோ கொங்கனோ தொசு ஜல்லான் குக்கே ஹள்ளிச்ச சட்டாவங் தொவழ்கத்தலோ அணி ஒர்பின் திவுனஸ்லே பரிந்த கிராக்கிங் புங்கியாச்சி ஜண்வை வண்டாக் தொ லோக்காங்க ஒழ்கிசோ ஏக்க தெம்பா ராஜ்யாந்த ஜனதா பட்டிச்சி ரஜ்வட் கேத்தஸ் முக்கியல் மந்திரி ஹெக்டேச்சே ரேடியோ சரியவுஞ்சே பாஷன் ஐக்க செக்கருங்க அப்பல அங்கடே சமோர் லோக்காங்க ஜமோ கர்த்தலோ தஷன்ஸ் பாஷன் ஜவுனஸ்லே பரிந்த மோதே மோதே லோக்காங்க சம்ஜ சர்க்கின் சுட்டோன் சங்கத்தலோ அஷேம் பொழிலார் குக்கே ஹள்ளிச்ச பெண்டேஸ் எல்லார் வேர் கர்ச்ச சகலே கொங்கணேன்ஸ் கோணாச்சே ஹோட்டல் அணி கோணாச்சி தர்க்காரி ஃபுலாம் ஃபுளாச்சே அங்கட் पुणानपतेच्या वेळार कोणाक वखदाक 100 रुपये रिणा रुपार दिवन सो कोंगणो उपरांत रीण घेतलां थावन वाड मागून घेतलो तरी मुखल्यान ताचे विरोध कोणी उलोवंक वसनातलो लोकांक आळशी करूंक आदलो सरकार कारण लोकांक काम करूंक नाका देखून पळय आमचे जागे पणगिल पडल्यात लोकांक सलीसायेन दुडू कमय जाय देखून विदेशाक वचून कमयतात आनी गांवांत बंगले बांदतात परगांवांत काम करचो कांय वर्सा उपरांत 3 हप्त्याच्या रजेर मायगांवांक आयिल्लो वरवीं हाडूंक गेल्ल्या म्हाका हें उलोवणें कांय म्हाकाच उद्देशून सांगता काय म्हणून हांवें प्रश्न केलें कित्या मामा म्हाका पण बोट जगताय वा कितें ना रे बाळा तुका न्ही पूण तुजे तसल्या शिकप्यांनी गांवांत उरका काम करका शिकप्यांक काम खंय मेळटा सांग मामा काम मेळटा तर ते सोडून परगांवांक विसोंक वसोंक कित्याक म्हाका पिशे सुणें साबलावे हांवें समाधानान जाप दिली तुमकां काम म्हणल्यार बँकांत वा दप्तरांनी मात्र काम वे काम कित्याक ना म्हज्या सांगडेन सामानाच्यो गुणी उखलूंक नितळ करूंक गिरायकीक सुदारसूंक काम आसा पेंटेंत वस थंय हॉटेलांत ग्लास धुवंक नितळ करूंक हॉटेलाक लांकूड हाडूंक हळ्ळे तावन तरकारी पोसकन हाडूंक आतां कोणी ना मरे कोंगड्यान वर्जीक करूंक धरले बरें सांगलाय मामा सरकारी कामां बँकांनी दप्तरांनी तुमी करता आनी आमी तुमगेल्या आंगडेनी गोणी उखलूंक तरकारी हाण तुमकां विकूंक जाय आनी तुमी दोड्या मोल्याक तो आमकांच विकूंक जाय ताका सोंड दिवंक म्हाकाय नाका आसलें हो चेडो जाप दिवंक शिकला बरें तुमचे तसलेनी प्रश्न करका हेंस म्हणचे हांवें 70 वर्सांच्या सरकारान आमकां ही गत करून दिली आसूं आतां नवो सरकार आजचे दीन दितलो तागेलें मन की बत आयकता हांवें तूं सबका साथ सबका विकास आमगेल्या देशाक कितन पळयता पळय तूं कितले दीस आयलाय परवां आमगेल्या वादिराजा मास्टराक सन्मान आसा नवे तूं इस्कलाचो पर्ण विद्यार्थी नवे देखून तुवें येवंका हांव सांगता वादिराजा मास्टरान तुका शिकयला नवे देखून सन्मान कार्य वेळार ताचे विशयान तुवें स्टेजीर येवन उलोवंका आंब्यातान कुंभ्याक उठच्या कोंगण्यान वरवेचे लेख बरयली चीट म्हज्या हातीन दिताना सांगलें कोंगणो सांगत वेतलो आनी हांवें म्हज्या तोंडाचें दार धामचेंच बरें म्हूण चिंतलें वय वादिराजा मास्टरान म्हाका शिकयलां जशें कुके हळ्ळीच्या सर्तावांक शिकयलां वरवेचे लेख फारीक करता आसता हांव जाप दिवन म्हजी वाट धरून गेल्लो वादिराजा मास्टराची वळख नातली कुके हळ्ळीन कोणीय नात सरकारी स्कुलान शिकून सो वादिराजा मास्टर सदां आपल्या सायकलाक सायकलाच्या मुखल्या सरळाचेर आपल्या बायलेक सुनंदाक बसोवन सारके 10:45 इस्कॉलाक पावलो म्हणटस भायर वरंडार बसून आसली भुरगीं सगळीं धांवन आपआपल्या क्लासीन बसतालीं चड उणे 60 भुरग्यांनी शिकोवन आसच्या त्या इस्कॉलांत शिकोवची म्हणल्यार ही मात्र 11:30 एक प्रायस्त भोट येतलो भुरग्यांक दनपाराचे खावंक सज्जी रांदच्याक पेंटाचेर एक भायरस बांदून त्या वतांत 2 इट्यांचेर दवरलेल्या व्हडल्या कायलींत सज्जीगे करूंक आयतो जावचे आदीं एक मोटकोर अल्युमिनियमाच्या कोळशांत बोरवेलाचें उदक हाडून पियाव मिरसांग बेवपलो तेल आनी सज्जीगे सगळें तयार दवरून सज्जीगे करूंक धरतना क्लासींतलीं भुरगीं सगळीं भितर तावन पळोवन आसतालीं रान्नीक लांकूड घालून उजो पेटोवन त्या कायलींत साळूंक लागतना त्या भोटाच्या कपालांतलो देंवचो घाम आनी अप्रूप नाकांतल्यान देंवचें उदक सयत त्या सज्जीगेंत भरसून आसतलें देखून त्या सज्जीगेक वेगळीच रूस आसतली जवियेत पूण तूं तें खावंक वसनाका तूं बुती व्हर म्हणून म्हाका म्हजी आजी सदांय बुती दिताली पूण इस्कॉलांत शिकची गरिबां थोडीं निर्वोग नासता हेंच सज्जीगे खातालीं दनपरा उपरांत हो बोट अर्दो मास्टर
इस्कॉलाची घांट वाजोवंक व वादिराज्य मास्तराची बुट्टी सक्री करूंक सुनंदा टिचरीक हॉटेलाचे गोळीबाजी हाडूंक. पूण वादिराज्य मास्तराच्या हाती आसचें सोरपाभेद पळयतनास थोड्यांची चेड्डी भिसताली. तितलो खडक मास्तर तो. पोकरीकरची भुरगीं पळयल्यार पयल्यान तांकां धर मारतलो, उपरांत विचार करतलो. ताणें मारची स्टायल सयत अप्रूप. चेड्डेच्या सकयल्या पोंताक पांयांक चिटकाशे धरन ताचे सर्पभेतान सरसरीत चार पांच मार घालतना रडनांतलो एक भुरगो नातलो. पूण ताची इल्ली रियायती आसतली चेडवांचेर. तें हर्दे फुलोवन येवची चेडवां म्हणल्यार ताका विशेश काळजी देखून तांकां सर्पभेतांनी तांच्या खांद्यार हात भोंवडावन तांचें हर्दें पोशवन चेडूं व्हड जालां म्हणची ताची परणी संवय. वरवीं हाडून आयिल्ले परेनस म्हजी चिंता 40 वर्सां आदल्या भुरग्यापणाक धांवली आनी वादिराजा मास्तराचेर गेली. तुमचो देव डिसेंबराच्या 25 तारखेर जल्मलो देखून ताणें जल्मलो काळा उपरांत क्रिस्त शक म्हणटा तर डिसेंबराच्या 26 तारखेर नवें वर्स सुरू जायचें आसलें. पूण एका जेनेरान कित्याक सुरू जालें अशें तवळ तवळ म्हाका आनी म्हज्या हेर क्रिस्तांवांक कोंगची संवय ताका आसली. पेंटेन तावन कुके हळ्ळेक येवचे थोडे तरणाटे सांजेचे खाकी चड्डीचेर हातीन दांडे घेवन इस्कॉलाच्या मैदानाचेर कसरत करतले. गोळी बसो विकचो मंजा सयत तांचे समय आसचो अशेंच म्हाका क्लासीन तुकलायतलो. अनेक दिसा त्वचे विचित्र प्रश्न. रोमांतल्या तुमच्या पोवपाक देव सदां चिटी बरोवन धाडटा म्हणली गजल तुका कळीत आसावे अशें म्हणून तो सर धर्माच्या मोगो आसो. देखून पोरणी विद्यार्थी जेदना बऱ्या जोडीक पावतना तांकां मेळूंक आनी तांचे करना वस्तू मोगूंक येतलो. इस्कॉलाचे शिकप शिकची विद्यार्थी फुडें बरो फुडार जोडूंक पावली तर एक पॉलिसी दी म्हणून सर बरें फाल्यां कार्यांनी येवन मागतलो. दक्षिणेक लागून सगळ्यांनी ताचे तावन पॉलिसी घेतली. आतां पावणेश्या वर्सांच्या प्रायेर सायकल गुड्डावंक जायना म्हणून सरताव जावन पेंटे सालांत आसच्या आपल्या घरांत आसतलो. चड करून राम मंदिरांत आपलो वेळ खर्चितलो आनी येवच्या वेच्यांक फुंक्याची शिकवण दितलो. कुके हळ्ळीचें सरकारी इस्कॉल पेंटेतान कांय एक फर्लांग भितर आसलें. ग्रामीण परिसर जाल्ल्यान सरताव जावन शांत जावन आसच्या त्या परिसरांत सर जातीची जियेतली. पंचायतीच्या मजतीन दीस सारून कश्ट नासले लोक येवन 5 सेंट जाग्यार आपलें घर करून जियोनसो सरताव लोक मुस्लीम. पूण मोदे मोदे मरांची नलक्यांची क्रिस्तांवां आनी हेर जातीची आसली. आनी सर जातीच्यांक आसलें एक सरकारी इस्कॉल देखून एका तावन 7वे पर्यंत शिकूंक थंय अवकाश आसलो. म्हज्या घरच्या बगलेच्या 3 दिशेंनी सयत मारांची जी येतली. सरकारी जाग्याचेर मोडलांच्या तट्टेची वणद आनी कोलवाचे पाक्यांचे खोमट उबें करून जी येतली. कुंगटां पेटे माजरां आनी अप्रूप गायरां सयत पोसून थंय हांगा कुलीचें काम करून दीस सरतली. इस्कॉलाच्या लागसार आसचें एक उक्तें अद्रुट्ट बाक्यार नांवाचें मैदान उबारायर आसलें. आनी थंय तावन आमच्या घरची वाट देवणर आसली जाल्ल्यान येवच्या कोणाकी अर्दें फर्लांक पयस तावन पळोवंक जातलें. आमच्या घरच्या वयल्या कुशीन म्हातारो परदेशी आपल्या भुरग्यां सवें जियेतलो. पूत गोपाला आनी धू बुक्की म्हज्याच क्लासीन शिकतले. सगळीं भुरगीं बांकान बसतली आनी बुकेक वादिराजा मास्टरान गुणयेचेर बसोवचें आसलें. एक पावटी इस्कॉलाची तनकी करूंक आयिल्ल्या मास्टराक हें बसले कडेन भिजयता देखून गुणयेचेर बसोवचें म्हणून फटोवन तोंड धांपयलें. हांव 7वी क्लास पास जावन हायस्कूल संपोवन कॉलेजीक वेता पर्यंत बुकी तेच इस्कॉलांत शिकोवन आसलें. चेडूं गाडांव जालां पूण आजून शिकप मोतीक वसना मू अशें मोरच्या थोड्या दिसां आदीं परदेशी परपुरतलो. बापय मोरतास गोपालान कशें करून आपल्या भयणीचें काजार करयलें. पूण एकाच म्हयन्यांत बुक्कीच्या घोवाक सोरोप साबून मेलो आनी बुक्की विधव जाल्लें. तो काणी स्मरिसो वेळ जाल्ल्यान घरान घर वचून लोकांचो विवर घेवचें काम वादिराजा मास्तर करनासलो. नांवांत तेकीत इस्कॉल आसलें पूण मास्तर सगळो दीस घरान घर भोंवतलो. म्हज्या कॉलेजींत परिक्षेची रजा आसली जाल्ल्यान हांव म्हज्या टॅरेसार सोडून वासून आसले बरींच म्हजें गमन अद्रुट्ट बाक्यार तावन म्हज्या घराशी येवच्या वादिराजा मास्तराचेर गेली. म्हज्या मनांत सदांच ताणें कोंगची सवालां दसून आसलीं आनी एक पोटी ह्या सवालांचो जापी ताका दिवंक जाय म्हणून म्हज्या मतींत आसलें. आज तो दीस कांय काणी स्मारीक आयला आसतलो म्हणून हांव वासून पडलो. म्हज्या आनी म्हज्या घरच्या
भोंवतणी कांय चार पांच घरां आसची सोडल्यार उपरांत वाट आसची वळ्याची. देखून देड वर आदीं आदरट्टो बाक्यार थावन सकला देंवून आयिल्लो वादिराजा मास्टर आजून खंय पावला काय म्हणल्यार चिंतनेन हांव टॅरेस देंवून म्हज्या हाती आसचो बूक भितर दवरून आमच्या जाग्यांत वय सकला पासयो मरी लागलो. वय तो वादिराजा मास्टर पूण खंय गेला काय? वयल्यान परदेशीचें घर, धाव्याक मिंजिराचें घर, उजव्याक गोपाचें घर, पूण आमचो घर जगो उतरले शिवाय थंय गेल्ले बरी ना. देखून वयर परदेशीच्या खोमट्याशी तेलतना तें दार बंद आसलें देखून थंय ना म्हणून हांव धाव्या कुशीन गेलो. मिंजेराच्या खोमट्याचें सैत दार धांपलां, हांव आजापलो आनी खंडीत येतलोस म्हणून म्हज्याच घरा बसलो. सुमार वेळ जालो. दनपार उतरून सांज जावन येतना वादिराजा मास्तर खंय गेलो म्हळ्यार चिंतनान परत एक भोंवडो काडून गेल्ले बरीच वयल्या कुशीन गेलो. दार उक्तें आसलें देखून गोपाला म्हणून उलो केलो, पूण गोपाला कामाक गेल्लो देखून बुक्की भायर येवन म्हाका तीण आपल्या खोमट्या भितर गेलें. थोड्या वेळान आपलें पुडवें घट करीत कुंटावन भायर येवनच्या वादिराजा मास्तराक पळोवन हांव शिरी सुकलो. जैनांचो मास्तर गोणयेचेर बसून शिकच्या मरांगेर म्हज्या मोतींत एक एकच सवाल उदयले. म्हज्या पांयांक कांटो तोपलो देखून सलूंक त्रास जातात म्हणून वळू सलच्या वादिराजा मास्तराक सांबाळून म्हज्या घरा हाडलो. पूण ताणें म्हाका ल्हान आसतना विसरलेल्या सवालांचो एक एक जापी आतां दिवच्याक चिंतली उतरां त्या कांट्यान विसरयिल्ली. आजाप म्हळ्यार थोडो वेळ बसून आपल्या घरच्यांचो विवर पुस्तकांत बरोवन पाटी आपल्या सायकलार घेवन वेताना वादिराजा मास्टर पुरतो बरो आसले बरी दिसलो. खंयचो कांटो कोणाक तोपलो म्हणलें सवाल म्हज्या मोतीक सबार तेंप दोसिनासतना गेलें ना. देव बरें करूं.

किरण पांगला किरण पांगला किरण पांगला जीवन मुझा मोगांच जाला सांगो तुझा गोपान मुझा ये गो तू आजा मोगांच जाला सांगो तुझा गोपान मुझा ये गो तू आजा काळीज उघडता शिरानी रगत खडता कूड सगळी पास्ता